के नमस्तंग सोके नमस्तंग नितापे नमस्तंग थापे नमस्तंग त्रिमाने नमस्तंग धाने नमस्तंग बाहे नमस्तंग अगाहे नमस्तंग अबाहे नमस्तंग त्रिवर्गे नमस्तंग असर्गे नमस्तंग प्रभुगे नमस्तंग सोजोगे नमस्तंग रंगे नमस्तंग पंगे नमस्तंग गमे नमस्तः तरमे नमस्तंग जलाश्रे नमस्तंग निराश्रे नमस्तंग जाते नमस्तंग पाते नमस्तंग अजबे नमस्तस्त अजबे अदेसंग देशे नमस्तंग पेशे नमस्तंग नितामे नम नमस्तंग निर्वामे नमो सर्व काले नमो सर्व दयाले नमो सर्व रूपे नमो सर्व पूपे नमो सर्व खापे नमो सर्व थापे नमो सर्व काले नमो सर्व पाले नमस्तस्त देवाय नमस्तंग अपेहवाय नमस्तंग जनमे नमस्तंग सुभमय नमो सर्व गौणे नमो सर्व पहुने नमो सर्व रंगे नमो सर्व पंगे नमो काल काले नमस्तस्त दयाले नमस्तंग अभरणे नमस्तंग अमरणे नमस्तंग जरारंग नमस्तंग ऋतारंग नमस्तंग नमस्तंग जरारंग नमस्तंग ऋतारंग नमो सर्वतंदे नमोस्त अबंदे नमस्तंग निसाके नमस्तंग निर्वाके नमस्तंग क्रीमे नमस्तंग ह्रीमे नमस्तंग क्रीमे नमस्तंग नन्ते नमस्तंग भन्ते नमस्तस्तरागे नमस्तंग सुहागे नमो सर्वसोखं नमो सर्वपोखं नमो सर्वकर्ता नमो सर्वहर्ता नमो जोग जोगे नमो भोग भोगे